0: इतले वाईट असा की सडावत सकट स्त्रियांक भलायकेचे समस्ये बेगीनच पाटीक लागतात. तांणी कणा जीवनांत मात्र न्ही, मानसीक रितीन बारीस जागृत सांबाळची गरज. तशें थोडे ध्यान व्यायाम चालू दवरचे तवशीन दवरल्यार जायते समस्ये आडावयेत. सकाळी कशी तांणी बेगीनच उठोवंक पडटा. नस्टो रांदप शिंदप नितळाय अशे वावृतांचो एका फांत्यार सुरू जाता. घरांत केल्लें तितलें काम मुगदना. तशें म्हूण आमी आमचो जीव बली दिवंक जाता. बदलाक ह्या वावरां मदें अर्दो घंटो भर नितळ वारें सेवन सदां सकाळीं चलचें, धांवचें, जॉगिंग, सायकलिंग, उपयोवचें, स्किपिंग, योगा असली ल्हान ल्हान व्यायामां जोगत्या वेळान आनी मार्गदर्शना काल केली तर जायत्यांनी अकालीक पिडा सुकोवंक जाता. तरण्या प्रायरस रक्तदाब, शिराची पिडा, गांठी दुख, हाडांचे समस्ये, मोटाय, शुगर हे सगळे नियंत्रणात दवरून बोलायकेन उरोवंक व्यायामाक स्त्रियांनी खंडीत वेळ दी जाय. बाळंतरा उपरांत जायत्या स्त्रियांनी ह्या विशीं गमान दिनांतल्यान आजकाल भलायके विचारान तांकां साबार कश्ट फूट करूंक पडल्यात. दाकतेराच्या तशें तज्ञ मार्गदर्शकाची सलाह घेवन तवळ तवळ रक्ताची तशें कुडीची तपासणी केल्ल्यान स्त्रियांनी तांकां दसच्या विविध समस्यांक परिहार जोडयेत. आजकाल ह्या संगतीचेर जागृती उठोवची गरज आसा. साबार स्त्रियो जगती जागृतकाय घेनातले वरवीं आपया बरीत पिडेक बली जातात. पिडा कितें ती कळटना वेळ उतरून गेल्लो आसता. उपरांत वखदां घेवन फायदो आसना. घरां स्त्रियांनी वा भायर वावर करतल्यांनी आपल्या भलायकेची तपासणी वेळा वेळार केल्ल्यान कुटुंबाक सामाजीक आनी देशाक सयत बरेपण जातले. स्त्रियेचे महत्व बरीत स्थान हेरांनी भरती करूंक जायना. स्त्री आपणा भितर जिवाक वाडोवन संसाराक दिवची महान व्यक्ती. आमी तिच्याय भलायक विचारान समजणेचें जाव्या.
1: सारखें सांगलें एडणाबाई, तुजीं उतरां आमच्या स्त्रियांक खंडीत रुचतलीं.
2: कविता रसची एक वर्ती कला म्हणटात. आमच्या समाजेन जायत्या कवी कवयित्रींक आसरो दिला, तांचें पोशण केलां. आमचे मदें आसा एक लेखकी कवयित्री, तिची बरपां सराग कोंकणी पत्रां पुस्तकांनी आयले वर वाळोवंक लागल्यान. ती आसा श्रीमती फेल्सी लोबो. तिची एक स्वंत कविता आयकोया आमी.
1: म्हजी कविता आसा धरती आवय आमची. धरती ही आवय आमची, जतनाय करया तिची. धरती ही आवय आमची, जतनाय करया तिची. धरते गर्भांत आसरो आमकां, जीव जिवी रूख जडां सर्वय तिची बाळां. धरते गर्भांत आसरो आमकां, जीव जिवी रूख जडां सर्वय तिची बाळां. पोसाप तिचें वता पावसान लपता हरियेका काळा. पोसाप तिचें वता पावसान लपता हरियेका काळा. कितल्यो जिवी आयल्यो गेल्यो लेख आसा कोणाक. धरते नियम रावलेंच ना शेकड्यांनी शेकडे उतरल्यात. कितल्यो जिवी आयल्यो गेल्यो लेख आसा कोणाक. धरते नियम रावलेंच ना शेकड्यांनी शेकडे उतरल्यात. धरती ही आवय आमची, जतनाय करया तिची. आज असो फाल्यां ना ह्यो घडयो मलादीक, सुदारसून वर्या अस्तवरेग. आज असो फाल्यां ना ह्यो घडयो मलादीक, सुदारसून वर्या अस्तवरेग. भार जायनासता धरतेक निवताना जिवीत फुलोन उठो. यादी शिंकळ मधूर फुडलें जनांग जिरोंक फावो. मनशा तुजो वावर अमर. निवताना जिवीत फुलोन उठो. यादी शिंकळ मधूर फुडलें जनांग जिरोंक पावो. मनशा तुजो वावर अमर. धरत ही आवय आमची, जतनाय करया तिची. लेखावर्त कुसडेपण नाका मनशा भितर. लेखावर्त कुसडेपण नाका मनशा भितर. निसर्गाक होंदोन जिये वेतां वर्सो नाय खांय दुडू बंगार. निसर्गाक होंदोन जिये वेतां वर्सो नाय खांय दुडू बंगार. वारें उदक माती रेंव पाजे भितरी वळत्यो जरी. वारें उदक

0: देखून वडिलांनी ह्या विषयांत माहित घेऊन आपल्या भुरग्यांक तयार करीजे.
1: वही जवीटा बरे रुसले माका तुझे उतार. भारत आमचो देश आणि आम्ही तिची पर्जा. आमचो देश अभिवृद्धी जायचे तर आम्ही आणि आमच्या भुरग्यांनी अमेरिका रशिया जर्मनी गावांनी सेवा देऊची नाही.
2: समंड आयना आमचो देश अभिवृद्धी जायना म्हणून कोडी काण बसल्या जातावे.
3: फुडल्या येली सावन आमच्या युवा जणा पैकी कितले चुनावाक रावतात गी पळेवी आंगे.
0: तू चुनावाक रावचे म्हणताय पहिले मत चलोंक वडिलां तांकां तयार करू.
1: तेई वही
2: देशांत सरकाराच्या विविध इलाक्यांनी जैतीं कामां लाभताना आमच्या युवा जणांनी हजो फायदो उठोवचो बरो.
3: देखून उंच वडिलांनी ह्या विशीं तांकां जोगते मार्गदर्शन दिल्यार बरें न्ही गे.
0: वय आतां सबार विशयांचेर गजाली मारल्यो आमी. सांज जावन आयली हांगास रावचें गे आज.
1: वेळ गल्लो सुकळ्ळो ना मू. या अनेक पोटी पुरसो तेर उलव्या.
4: वा वा वा कितें उलयल्यात तुमी. उतरां न्हय ती मोतयां मोतयां. तुमकां आसली काळजी आमच्या समाजाच्या कोनशा कोनशाक पावून दी. देव बरें करूं तुमच्या गजालींक. मोगाचें न्हू कोंकणाचे करावळे रसच्या आमच्या सोबीत गांवां विशांत उलयनातिल्ले साहिती कवी कोनी नांद कोंकणेचो अमर गावपी कोंकण खोगुळ देवादीन विल्फी रेबिंबस आपल्या मधूर थाळ्यान कॅनरा आमच्या गांवाची कीर्त गजयता. आम्ही कित्याक तडव करचो. आमच्यो गावपिण्यो तयार जाल्यात. आमचो गांव खेणरा म्हणून गांवच्याक आयकोव्यांगी.

0: हसो जीवाक बरो कहीं आता हसों को वकोत घेन आईला आमचे शलमाबाई ऐको व्यांगी
1: भिकारी माय एक बकरी दी माय आनी की बकरी कोरोना मागिर ए भिकारी मोबाइल नंबर गे रेडिजलिस मिस कॉल दी माय मिस कॉल कितिया फोटो कार्ड व्हाट्सएपर धरता डाउनलोड कनका
0: पोटभोर हसयले शलमा बाई तुवें देव बरे करू आमी फेलसे लोबो
1: शलमा सल्डाना जोविता डिसोजा
2: लिनेट मतायस
3: शेरल प्रभु
4: सुनीता पायस
5: एवर्ड डिसोजा
6: डायना गोवियस
7: एडना कैस्टलिनो
0: हो तोडो वेळे तुमचे संगी कोर्सुंको आमकां खुशी बगली अनेक पावटी आमी परत मेळ्या तवळ पर्यंत बरे ददुस्कायचे आणि भलायके बरीत जीवित आम्ही तुमका मागताव धन्यवाद.

0: ऑन द फ्लोर घिसी हुई है पिया हुआ है घाट घाट का पानी सबसे सीनियर प्लेयर है ना करती है मनमानी हिम्मत और
1: ಇದುವರೆಗೆ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಆಲಿಸಿದಿರಿ ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मोहम्मद जुबैर।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सामाजिक कार्यों में असाधारण योगदान करने के लिए आज अनेक नागरिकों की सराहना की। श्री मोदी ने आकाशवाणी पर अपने मासिक रेडियो कार्यक्रम मन की बात में
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು. ಪ್ರಿಯ ಕೇಳುಗರೆ, ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ನಾಳೆ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿರುವ ಕೆಲವು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ವಿವರ ಹೀಗಿವೆ. ಬೆಳಗಿನ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ 6:10 ಗಂಟೆಗೆ ವಂದನಾ ಭಕ್ತಿಗೀತೆಗಳು, 6:30 ಗಂಟೆ